ए विदुवरुं एवरेंगे लोतावगे फेनुं जहागनिगें अतलाफान कहले ए विदुवरुं एवरेंनं अलिकोल्ली कोम्मे हिंदकु ए अलीगा एवरें हिंगागनिते अदि एवरेंनं अंदिरि अलालाफिनमा मुट्टुं अराफातिवेते अल्लाह इरादा कुरव्वाफिनमा एवरेंगे कमफेत्तावगे इवमाई एवरेंगे लोतावगे फेनुं गेंदवाफी हमकशवरुं अल्लाह ही ಕೊಮ್ಮೆ ಕಮೆಗ್ಗೆ ಮಚ್ಚ ಕುಳದುವಂಥ ರಸ್ಕಲಾಂಗೆ